होती तेरी जो धार गंगा तो कौन कर तो उद्धार गंगा, ना होती तेरी जो धार गंगा तो कौन कर तो उद्धार गंगा, करे भवन सो पार मेहमान, करे भवन